0: അത് ഭഗവാന് അല്പായിട്ട് തോന്നുന്നു. ആ ഒരുപോലെ ആയിരുന്നു എന്ന് പറഞ്ഞതുകൊണ്ട് അല്പന്നും മഹത്വം എന്നുള്ള അവസ്ഥ രണ്ടാളിലും ഉണ്ടായി എന്ന് അല്ലാണ്ട് അനുഭവത്തിൽ ഒരുപോലെ ആയി എന്നല്ല, ആ രണ്ട് മഹത്വന്നും അല്പം എന്നുള്ള അവസ്ഥ രണ്ടാളിലും ഉണ്ടായിരുന്നു. മഹാന്തം വിക്രമം പാണ്ഡു സൂനു കിരാത അല്പം അദധാന കിരാ.
1: ये आकाशवाणी का गोरखपुर केंद्र है. इंग्लैंड महिला टीम और अफ्रीका महिला टीम के बीच दूसरे सेमीफाइनल मैच का आंखों देखा हाल हमारे दिल्ली केंद्र से प्रसारित किया जा रहा है. तो मैच का हाल जानने के लिए आइए चलते हैं दिल्ली.
2: जी मेघा, और अब हम अपने मेहमानों का भी परिचय करा दें. हमारे साथ आज हैं ख्याति गुलानी पूर्व क्रिकेटर, जिशानुल यकीन पूर्व क्रिकेटर, और जी राजा रमन वरिष्ठ खेल पत्रकार. तो सवालों की शुरुआत राजा आपसे ही.
3: जी
2: टॉस की